बिना मात्रे होते अक्षर चार, बापदकारी ही ईर्षा माथे बने मकार, नाते नमक हरामी समझो होते

0: Dim tana na dir tanum tana dere na dim tana na dir tanum tana dere na dim tana na dir tanum tana dere na dim tana na dir tanum tana dere na dim tana na dir tanum dir tan dir tan.
1: सिटी का जंक्शन 107.8 FM फरीदाबाद का अपना रेडियो स्टेशन.